5.6 and 98.2 MHz रहा एमबीसी चा रेडियो मनोरंजन आहे. संगीत प्रेमी श्रोत्यांनो नमस्कार. मंगळवार ची ही सुंदर सकाळ आहे. सप्टेंबर महिन्याची 22 तारीख. आनंदी मनाने सकाळ बीच या कार्यक्रमात या प्रभात वेळी मी तुमचे सहर्ष स्वागत करते. तुमची आमची प्रेमळ साथ असणार आहे नेहमीप्रमाणे 10 वाजेपर्यंत. तर चला भक्तीच्या स्वर

मंगलवार ची ही सुंदर सकाला है संगीत प्रेमी श्रोत्यानो तुमची आमची प्रेमळ साथ आहे ऑन द वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन तेव्हा आजच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीस गणरायाच्या चरणी नतमस्तक होत आपल्या मनातील प्रत्येक इच्छा त्याच्या चरणी अर्पण करूया. आजचा हा दिवस गणरायाच्या कृपेने आनंदाचा समाधानाचा आणि सक

रसिको हो गणरायाचे स्मरण झालं की मनाला एक वेगळाच शांत आणि प्रसन्न स्पर्श मिळतो. तर याच भावनेने आता वळूया आपल्या भावगीतांकडे. तर चला आशिष विलेकरांची ही रचना ऐकूया कार्यक्रमाची दुसरी भेट राधिका गाणू यांच्या सुरेल आवाजात.

रसिक हो या थंडगार वातावरणात मनाला उब देऊया आपल्या आवडत्या गीतांची ऑन द वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन. तेव्हा आशिष विलेकरांची ही सुंदर रचना ऐकल्यानंतर सादर करीत आहोत महान संगीतकार ए आर रहमान यांच्या श्रवणीय संगीताने नटलेले रोजा चित्रपटातून घेतलेले हे गाणं. थंड वातावरण आहे आणि तुमची आमची प्रेम साथ आहे ऑन द वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन. तर चला पुढील गीताचा आस्वाद घेऊया. धुंद वर्षा

शब्दांपेक्षा भावना अधिक बोलता मनाला हळूवार स्पर्श करून जाणारे हे मधुर गीत खास तुमच्यासाठी या प्रभातवेली नाते हे कोणते कोणास कळले कधी

नाते को नते को ना सकले कधी रसिक हो काही नाते खास असतात आणि हे गाणं त्यांची सुंदर आठवण करून देते. वळू या पुढच्या गीताकडे. तेव्हा सादर करीत आहोत रंपार चित्रपटातून घेतलेले हे गाणं. बेला शिंदे व रोहित राऊत व सह गायकांच्या आवाजात.

रसिक श्रोत्यानो या प्रभात वेळी सुरांची साथ भावनांची ओढ आणि आपल्या प्रेमळ श्रोत्यांच्या मनाशी जोडलेले हे सुंदर नातं असंच खुळत राहू. असेच एक मधुर रोमॅन्टिक ट्रॅक या क्षणी आपल्यासाठी आम्ही सादर करीत आहोत. टेकऑन फ्रॉम दी मूवी ट्रिपल सीत, रोज वाटे तू दिसावे सोबतीने मी असावे, इन द रोमॅन्टिक व्हॉइस ऑफ सुप्रसिद्ध गायिका बेला शिंदे.

कहो प्रेमाची भावना जेव्हा सुरांमध्ये उमळते तेव्हा गीत फक्त ऐकायचं नसतं ते मनापासून अनुभवायचं असतं असेच एक दुसरे रोमॅन्टिक गीत या क्षणी आपल्यासाठी आम्ही सादर करीत आहोत इन द व्हॉइसेस ऑफ अंकुश चौधरी व प्राजक्ता On the waves of Radio Manoranjan, once again I wish you all a very warm welcome. Suswagat ahe aapla dainik sakal beats karyakramat.

प्रसन्न ठंडमय संगीतमय वातावरणात या प्रभात वेळी पुनश्च तुमचे मनापासून परत एकदा स्वागत करण्यात येत आहे. यावेळी चला विजय भाते व सोनाली सुनावणे या दोघांच्या सुमधुर आवाजात ऐकूया मन भुलते कसा.

सुरांजी ही गोर लय अशीच आपल्या मनाला आनंद देत राहो रसिक हो। एक सुंदर गाणं संपलं पण त्याची गोरी अजूनही मनात दरवळते। केवड्याचं पान तू कस्तुरीची रान तू उचला ऐकूया आर्या अंबेकर अजय गुगावळे या दोघांच्या आवाजातलं पुढील।

श्रोत्यानो आता ये नारे गाना ही असीच मनाला हलका से स्पर्शोन जाना रहे शब्द सुंदर चाल मनमोहक आणि स्वर अगदी हृदयाचा जवळ जाणारे तर चला या सुरेल भेटीचा आनंद घेऊया.

रसिकहो सुरांची भाषा वेगळी असते आणि ती भाषा प्रत्येक हृदयाला समजते आणि म्हणूनच संगीत आपल्याला सगळ्यांना एकत्र बांधून ठेवते. पाहता पाहता सकाळ 20 कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत आम्ही पोचलो आहोत. तर या कार्यक्रमाची सांगता आम्ही या मधुर गाण्याने करीत आहोत, याचा आस्वाद घ्या. तुम्ही ऐकत रहा आम्ही सुरांची ही सुंदर मैफल चालू ठेवूया आणि आपल्या दोघांच्या या नात्यात संगीताचा सूर असाच कायम राहू द्या. या सद्भावनेनेच मी तुमची रजा घेते. मनापासून धन्यवाद. शुभ दिन व नमस्कार.